ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आता ऐकूया पुरुषोत्तम दारव्हेकर यांची गीतरचना. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

0: श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंग रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज बुधवार श्रावण शुद्ध सप्तमी अर्थात 19 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे स्वाती नक्षत्र।

आज शीतला सप्तमी आहे। गोस्वामी तुलसीदास यांची आज जयंती आहे। भगवान पार्श्वनाथ यांचा आज निर्वाण दिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारदांनी एक सूत्र सांगितलं आहे, ते असं, लोकवेदेषु तदनुकुला चरणम तद्विरोधी शुदासीनता। याचा अर्थ, भक्ताने आपल्या लौकिक आणि वैदिक कर्मामध्ये भगवंत अनुकूल कर्म करीत राहणं म्हणजेच त्याच्या प्रतिकूल विषयात म्हणजेच विरोधी विषयात उदासीनता ठेवणं आहे। जीव मनुष्य देहात आला म्हणजे तो लौकिक आणि वैदिक कर्मांनी बांधला जातो। केवळ दृष्टफलक जी कर्म, स्नानपान, अन्नभक्षण, शेती, व्यापार, राजसेवा इत्यादी लौकिक कर्म म्हणवली जातात आणि वर्णाश्रमांना उद्देशून वेदामध्ये जी दृष्ट आणि अदृष्ट उभय स्वरूपाची फलं देणारी कर्म सांगितली आहेत आणि जी आवश्यक अशी मानली जातात ती वैदिक कर्म आहेत। या कर्मांचे विहित आणि निषिद्ध असे दोन प्रकार आहेत। वेदामध्ये जी कर्म मानवाने करावीत असं सांगितलं आहे त्यांना विहित कर्म म्हणतात आणि जी कर्म करू नये असं वेदात सांगितलं आहे ती निषिद्ध कर्म आहेत, कारण ती कर्म अनिष्ट फळ देणारी असतात। सर्वसामान्य मानवदेह धारण करणाऱ्याला हे कर्माचं विधान आहे, कारण देहधारी मनुष्य सर्वच कर्माचा त्याग करू शकत नाही। असं जरी आहे तरी सर्वच कर्म सर्वांकरता नाहीत। भक्ताला इतर काम नसतंच, तो अनन्य असतो, म्हणून तो काम्य कर्माचा अधिकारी नाही। पापनिवृत्ती करता भगवन नाम हे साधारण प्रायश्चित्त शास्त्रात प्रतिपादित केलं आहे, अशा प्रायश्चित्ताची त्याला आवश्यकता नाही। नित्य नैमित्तिक कर्मालाही फल आहे, ती कर्म तो भगवत अर्पण बुद्धीनेच करत असतो। त्यातही एखादं कर्म जर भगवत भक्तीत प्रतिबंधक होत असेल तर तेही भक्तांनी टाकावं। जे भक्तीला अनुकूल नसेल आणि कोणतंही आणि कितीही महत्वाचं आणि शास्त्र प्रतिपादित असेल तरी ते कर्म भक्त करीत नाही, अशी उदाहरणं आहेत। पुत्राकरता माता पित्याची, स्त्रीकरता पतीची आणि शिष्याकरता गुरुची आज्ञाप्रमाण मानणं लोकवेद धर्मानुसार अवश्य कर्तव्य आहे, पण जर ती आज्ञा भगवत भक्तीच्या विरुद्ध असेल तर खरा भक्त त्याचा त्याग करतो। भक्तवर्य प्रल्हादाने पित्याची आज्ञा मानली नाही, भरताने मातेची, बळीने गुरु शुक्राचार्यांची आज्ञा मानली नाही, ही ती उदाहरणं आहेत।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत चोखामेळा यांची एक भक्तिरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 19 ऑगस्ट. आपल्याला देवाची नड का वाटते? एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने सर्व सामान घेतलं. तो पान तंबाखू खाणारा होता. त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतलं होतं. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचं साहित्य काढलं. तेव्हा त्याच्या ध्यानात आलं की आपण चुन्याची डबी विसरलो आहोत. त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकलं. त्याला मोठी चुटपुट लागली. कुठे काही पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली. कुणी त्याच्याशी बोललं की त्याला वाटे आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारील. ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्या गोष्टीची आपल्याला नड लागते. ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची नड कधी लागली आहे का? आपण आपल्या घरातल्या सर्व वस्तू आपल्या म्हणतो. बायको, मुलं आणि घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्यंभूत माहिती असते. परंतु देवघरातला देव ज्याची आपण रोज पूजा करतो तो कधी आपलासा वाटला आहे का? आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचं प्रेम कसं लागेल? देवाचं प्रेम लागायला हवं असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे. व्यवहार न सोडावा पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावं. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. देवा वाचून आपलं नडतं असं वाटलं पाहिजे. ज्याचा सहवास आपण करतो त्याचंच आपल्याला प्रेम लागतं. ज्याचं प्रेम लागतं त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतोच सहवासात किती प्रेम आहे. प्रवासात आपल्याला कोणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो बसलो की त्याचं प्रेम आपल्याला लागतं. तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो, तुमच्याबरोबर वेळ किती आनंदात गेला, तुम्ही आणखी बरोबर असता तर बरं झालं असतं. थोड्याशा सहवासाने जर एवढं प्रेम उत्पन्न होतं तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचं किती प्रेम मिळेल? म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. भगवंताच्या सहवासात राहायचं म्हणजे अहंपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारं कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. नामाने काय होणार आहे असं मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचं प्रेम आलं त्याने भगवंतालाच आपलंसं केलं यात शंका नाही. नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षू, मग साधक आणि पुढे सिद्ध होतो. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं, आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पहाटेच स्वामी समर्थ अक्कलकोटच्या बाहेर पडले। त्यांचे सेवेकरी त्यांच्या बरोबर होते। दत्तजयंतीचा उत्सव स्वामींची महापूजा करून साजरा करायचा असं खरं तर त्यांच्या परमभक्तांनी अगोदरच ठरवून ठेवलं होतं। परंतु स्वामी पहाटेच अक्कलकोटच्या बाहेर पडले हे ऐकून त्यांचं मन खट्टू झालं। तरीही त्या परमभक्तांनी ठरवलं की स्वामी कुठेही असोत आपण त्यांचा शोध घ्यायचा, म्हणून ते सुद्धा अक्कलकोटच्या बाहेर पडले। काही अंतर चालून गेल्यावर त्या परमभक्तांना स्वामी एका वडाखाली बसलेले दिसले। ते धावत धावत गेले आणि स्वामींपाशी स्तब्धपणे उभे राहिले। स्वामींच्या भोवतीचा भक्तांचा जत्था आता वाढला होता। स्वामी जागेवरून उठले आणि पुन्हा चालू लागले। सेवेकरी आणि परमभक्त हे देखील स्वामींच्या पाठोपाठ चालू लागले। सकाळपासून चालत चालत स्वामी कुठे जात आहेत ह्याचा कुणालाच थांग पत्ता लागत नव्हता। स्वामी कुणा अज्ञात भक्ताचा शोध घेत आहेत हे मात्र त्यांच्या व्याकुळ डोळ्यांकडे पाहिल्यावर भक्तांना जाणवलं। संध्याकाळ दाटून आली, रात्र कोंदाटू लागली। वरलं आभाळ नक्षत्रांनी गच्च भरलं। मार्गशीर्ष पौर्णिमेचं लख चांदणं पसरलं होतं। भक्तांच्या लक्षात आलं स्वामींचं तेज असं काही फाकू लागलं आहे की पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवला आहे की पृथ्वीवर उगवला आहे असा संभ्रम पडावा। अचानकपणे चार कुत्री आणि एक गाय स्वामींच्या भोवती फिरू लागली। स्वामी स्तब्ध उभे राहिले। इतक्यात समोरून एक दत्तभक्त गोसावी येताना लोकांनी पाहिला। त्याला पाहता क्षणी स्वामींचे डोळे लकाकले। स्वामी त्याचाच शोध घेत होते। तो गोसावी स्वामींना पाहून धावत धावत आला आणि स्वामींच्या चरणांवर आपलं मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांचे चरण त्या गोसाव्याने धुतले। त्याने मान वर करून पाहिलं, साक्षात श्री दत्तप्रभू आपल्या समोर उभे आहेत ह्याची त्याला खात्री पटली। त्या गोसाव्याची तपश्चर्या आज पूर्ण झाली होती आणि दत्तजयंतीच्या ह्या शुभ वेळेला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या साक्षीने स्वामींनी केवळ गोसाव्यालाच श्री दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिलं नव्हतं, तर आपले सेवेकरी आणि परमभक्त यांना सुद्धा श्री दत्तात्रेयाचं दर्शन घडवलं होतं। स्वामींच्या जटेतल्या गंगेने तो गोसावी चिंब भिजला। स्वामींचे कृपाशीर्वाद त्याला मिळाले होते। त्याची तपश्चर्या फळाला आली होती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तपश्चर्या नेहमीच फळाला येते असं नाही, परंतु परमेश्वराला वाटलं की ह्या वेड्या परमभक्ताची आपण भेट घ्यावी तर तपश्चर्या फळाला आल्याशिवाय राहत नाही। याचा अर्थ असा की त्यासाठी परमभक्ताला देवभाषा अवगत व्हायला हवी, देवसंवाद साधता यायला हवा, तरच परमेश्वराला वाटेल आपल्याशी एवढं सुंदर बोलणाऱ्या आपल्या भक्ताला आपण स्वतः जाऊन दर्शन द्यायला हवं।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 7 सोमवंत आणि सुमतीची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, विदर्भात वेदमित्र आणि सारस्वत या नावाचे दोन ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते। त्यांचे पुत्र सुमेधा आणि सोमवंत हेही मित्रच होते। विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठवलं। त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, नैषध राजा चित्रांगदाची पत्नी सिमंतिनी शिवव्रतदिनी दाम्पत्य पूजन करते, म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्री वेश घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावं। ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल आणि या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईन। मग त्याने सोमवंताला स्त्री वेश देऊन सुमेधासह सिमंतिनीकडे पाठवलं। तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखलं, पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचं पूजन केलं आणि भोजन द्रव्य वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला। मार्गामध्ये सोमवंताला आपण स्त्री झाल्याचं लक्षात आलं आणि तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला। सुमेधाने त्याची कान उघडणी करून त्याला घरी नेलं। तिथे आपला मुलगा स्त्री झाल्याचं कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला, तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावं म्हणून देवीची उपासना केली। देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असं सांगून सुमेधाचं लग्न लावण्यास सांगितलं। सूत दुसरी कथा सांगू लागले। अवंतीमध्ये मदन नावाचा एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे। एके दिवशी त्यांनी ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली, म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला सिमंतिनीची कन्या कीर्तिमालिनी झाली। तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला। गरोदरपणी तिच्या सवतींनी तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या मायलेकांच्या अंगावर भयंकर फोड उठले। उपचारांनीही उपयोग झाला नाही, तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडलं। त्यावेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीस आली। तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली कर्मकहाणी सांगितली। राजाने राहण्याची आणि पोटापाण्याची व्यवस्था केली। पुढे एका व्याधीने तिचा मुलगा मारला, तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र म्हणून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगाला लावलं। त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला आणि ती दोघे निरोगी तसंच सुंदर झाली। शिवयोग्याने तिच्या पुत्राचं भद्रायू नाव ठेवलं आणि त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला। ओम नमः शिवाय।

कर्म अनुचित तैसेचि शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मेळवू आमुची विद्यालक्ष्मी सतेज तोषवू अवनीचे।

सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली, धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी, मद्यमांसरत अहोरात्री कामकर्दमी लोळत, करावया जगदुद्धार आपणची अवतरला।

असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी ईस होईल पुत्र त्याही ती सविष दुर्धर गर्भिणी असता घातले तीस तत्काळ भावा मृत्यू परी रोग लागला झाली प्रसूत।

आत्मा शिव शाश्वत शरीर क्षण भंगुर नाशवंत तरी तू शोक करिसी व्यर्थ विचारू नी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नभे कोणाचा बंधु सुत शरीरा कारणे शोक करिसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंग अपार सवेची फुटती।

जन्मांधपाहत बैसले अहिकर्णीची कुंडले हिरोनी चित्रींचे चोर आले घेवोनी हा प्रपंच लटिका मुळी हुनी तो साच कैसा म्हणावा मुळीच लटिके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेशतरूचे उद्यान समस्त शरीर हे

प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्व साक्षी जीव भक्षी विषय फळे ती भक्षिताच भूलोनी गेला आपण आपणासी विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगी तसे त्या माजी एकदा पुण्यवंत सद्गुरुसी शरण रिघत मग तो शिव होवोनी भजत शिवा लागी अत्यादरे ऐसे ऐकता दिव्य

मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले बाळ उठिले तत्काळ व्रण व्यथा जावोनी सकळ 32 लक्षणी झाला बाळ मग शिव ध्यान उपासना

दश वर्षांचा झाला बाळ, धीर गंभीर परम सुशील, मातेच्या सेवेसी सदा काळ, जवळी तिष्ठत सादर, पदरी पूर्व सुकृताचे पर्वत शिवय

स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्य तप रूप

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 7वा अध्याय ऐकला. 7व्या अध्यायाची फलश्रुती अशी, या अध्यायाने स्वभाव सुधारेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील आणि सद्गुरूंची भेट होईल. ओम नमः शिवाय.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे

हे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्ती सुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय सातवा सोमवंत आणि सुमतीची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, विदर्भात वेदमित्र आणि सारस्वत या नावाचे दोन ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते। त्यांचे पुत्र सुमेधा आणि सोमवंत हेही मित्रच होते। विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठवलं। त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, नैषध राजा चित्रांगदाची पत्नी सिमंतिनी शिवव्रतदिनी दाम्पत्य पूजन करते, म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्री वेश घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावं। ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल आणि या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईन। मग त्याने सोमवंताला स्त्री वेश देऊन सुमेधासह सिमंतिनीकडे पाठवलं। तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखलं, पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचं पूजन केलं आणि भोजन द्रव्य वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला। मार्गामध्ये सोमवंताला आपण स्त्री झाल्याचं लक्षात आलं आणि तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला। सुमेधाने त्याची कान उघडणी करून त्याला घरी नेलं। तिथे आपला मुलगा स्त्री झाल्याचं कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला, तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावं म्हणून देवीची उपासना केली। देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असं सांगून सुमेधाचं लग्न लावण्यास सांगितलं। सूत दुसरी कथा सांगू लागले। अवंतीमध्ये मदन नावाचा एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे। एके दिवशी त्यांनी ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली, म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला सिमंतिनीची कन्या कीर्तिमालिनी झाली, तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला। गरोदरपणी तिच्या सवतींनी तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या मायलेकांच्या अंगावर भयंकर फोड उठले। उपचारांनीही उपयोग झाला नाही, तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडलं। त्यावेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीस आली। तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली कर्मकहाणी सांगितली। राजाने राहण्याची आणि पोटापाण्याची व्यवस्था केली। पुढे एका व्याधीने तिचा मुलगा मारला, तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र म्हणून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगाला लावलं। त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला आणि ती दोघे निरोगी तसंच सुंदर झाली। शिवयोग्याने तिच्या पुत्राचं भद्रायू नाव ठेवलं आणि त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला। ओम नमः शिवाय।

कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मेळवू आमुची विद्यालक्ष्मी सतेज तोषवू अवनीचे।

का अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी ईस होईल पुत्र त्याही ती सविष दुर्धर गर्भिणी असता घातले तीस तत्काळ भावा मृत्यू परी रोग लागला झाली प्रसूत

पंचवक्त्रा अज अजिता पयफेन गात्रा जन्मयात्रा चुकविका अनादिसिद्धा अपरिमिता माया चक्रचालका सद्गुणभरिता विश्वव्यापका गुणातीता धाव आता जगद्गुरो ऐसा धावा करिता सुमति तव वनी सिंह व्याघ्र गर्जति परम भयभीत होऊनी चित्ती बाळा सहित क्षिति पडे श्रावणारितनये नेऊन वनी सांडिले उर्वी।

कोठे आहे त सांग पा। आलीस 84 लक्ष योनी फिरत, तेथीचे स्वजन सोयरे आप्त, आले कोठून गेले कोठे त्वरित, सांग मजपाशी।

शिव शाश्वत शरीर क्षण भंगुर नाशवंत तरी तू शोक करिसी व्यर्थ विचारू नी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नभे कोणाचा बंधु सुत शरीरा कारणे शोक करिसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंग अपार सवेची फुटती क्षण

मूत्रश्लेष्म मांस रक्त अस्थींची मोळी चर्मवेष्टित मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र असत्य मुळीच हे ऐसे हे शरीर

प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्व साक्षी जीव भक्षी विषय फळे ती भक्षिताच भूलोनी गेला आपण आपणासी विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगी तसे त्या माजी एकदा पुण्यवंत सद्गुरुसी शरण रिघत मग तो शिव होवोनी भजत शिवा लागी अत्यादरे ऐसे ऐकता दिव्य

मंत्रुनी भस्मलाविता अंगी व्यथारहित जाहली जे रंभा उर्वशी हूनी वहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले बाळ उठिले तत्काळ व्रण व्यथा जावोनी सकळ बत्तीस लक्षणी झाला बाळ मग शिव ध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ

शास्त्री, द्वादश वर्षांचा झाला बाळ, धीर गंभीर परम सुशील, मातेच्या सेवेसी सदा काळ, जवळी तिष्ठत सादर, पदरी पूर्व सुकृताचे पर्वत,

शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्यतप रूप

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 7वा अध्याय ऐकला. 7व्या अध्यायाची फलश्रुती अशी, या अध्यायाने स्वभाव सुधारेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील आणि सद्गुरूंची भेट होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिव महिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020

0 3 5 3 1 3 0। भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
1: श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत, संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00. याचं पुनःप्रसारण 8:00.
3: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग चारुकेशी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग चारुकेशी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.
2: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:30 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00 वाजता.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 वाजता याचं पुनःप्रसारण 8:00 वाजता.
2: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
3: निशंक हो, निर्भय हो मनारे.
2: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज 8:30 वाजता याचं पुनःप्रसारण 6:30 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

सुद्धा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ति गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ति सुधा।

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आता ऐकूया पुरुषोत्तम दारव्हेकर यांची गीतरचना. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

0: श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज बुधवार श्रावण शुद्ध सप्तमी अर्थात 19 ऑगस्ट 2026। आजचा नक्षत्र आहे स्वाती नक्षत्र। आज शीतला सप्तमी आहे। गोस्वामी तुलसीदास यांची आज जयंती आहे। भगवान पार्श्वनाथ यांचा आज निर्वाण दिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारदांनी एक सूत्र सांगितलं आहे, ते असं, लोकवेदेषु तदनुकूला चरणं तद्विरोध

वेदामध्ये जी कर्म मानवाने करावीत असं सांगितलं आहे त्यांना विहित कर्म म्हणतात, आणि जी कर्म करू नये असं वेदात सांगितलं आहे ती निषिद्ध कर्म आहेत, कारण ती कर्म अनिष्ट फळ देणारी असतात. सर्वसामान्य मानवदेह धारण करणाऱ्याला हे कर्माचं विधान आहे, कारण देहधारी मनुष्य सर्वच कर्माचा त्याग करू शकत नाही. असं जरी आहे तरी सर्वच कर्म सर्वांकरता नाहीत. भक्ताला इतर काम नसतंच, तो अनन्य असतो, म्हणून तो काम्य कर्माचा अधिकारी नाही. पापनिवृत्ती करता भगवन नाम हे साधारण प्रायश्चित्त शास्त्रात प्रतिपादित केलं आहे, अशा प्रायश्चित्ताची त्याला आवश्यकता नाही. नित्य नैमित्तिक कर्मालाही फल आहे, ती कर्म तो भगवत अर्पण बुद्धीनेच करत असतो. त्यातही एखादं कर्म जर भगवत भक्तीत प्रतिबंधक होत असेल तर तेही भक्तांनी टाकावं. जे भक्तीला अनुकूल नसेल आणि कोणतंही आणि कितीही महत्वाचं आणि शास्त्र प्रतिपादित असेल तरी ते कर्म भक्त करीत नाही, अशी उदाहरणं आहेत. पुत्राकरता माता पित्याची, स्त्रीकरता पतीची आणि शिष्याकरता गुरुची आज्ञाप्रमाण मानणं लोकवेद धर्मानुसार अवश्य कर्तव्य आहे. पण जर ती आज्ञा भगवत भक्तीच्या विरुद्ध असेल तर खरा भक्त त्याचा त्याग करतो. भक्तवर्य प्रल्हादाने पित्याची आज्ञा मानली नाही, भरताने मातेची, बळीने गुरु शुक्राचार्यांची आज्ञा मानली नाही, ही ती उदाहरणं आहेत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेव.

0: सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं पुष्कराद्यानि तीर्थानि गंगाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा मम गोपाल कृष्ण भगवान की जय।
1: पुढे भगवंताचं द्वारकेमध्ये गृहस्थाश्रम उत्तम प्रकारे चाललेलं आहे। 16,108 राण्यांच्या बरोबर भगवंताचा विवाह झालेला आहे आणि पुत्र प्रपौत्रांच्या बरोबर भगवंत गृहस्थाश्रम करत आहेत। एके दिवशी भगवंताला पांडवांचं स्मरण झालेलं आहे, कारण कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झाल्यानंतर निशेष कौरवांचा नाश झालेला आहे आणि पांडवांना हस्तिनापूरचं राज्य मिळालेलं आहे। तेव्हा भगवंताला वाटलं की बाबा आपण हस्तिनापूरमध्ये जावं, कुंती मातेचं दर्शन घ्यावं आणि पांडवांचं काय चाललं हे पाहावं। तेव्हा भगवान सर्वांतर्यामी हे हस्तिनापूरमध्ये येऊन पोहोचलेले आणि पोहोचल्याबरोबर पाहिलं तर युधिष्ठिर महाराज राजसिंहासनावरती बसलेले, पाचे पांडव त्या ठिकाणी बसलेले, पण या युधिष्ठिराच्या अंतकरणातलं दुःख अजून काही जात नाही। त्याला निष्कंटक असणार हे हस्तिनापुराचं राज्य सुद्धा सुख देत नाही। मनामध्ये यातना होती की आपल्या स्वजनांचा आपल्या हातून वध झालेला आहे। तेव्हा भगवंतांनी विचार केला की बाबा आता मी याला ज्ञानाचा डोस पाजून उपयोग नाही, तर यांना भीष्माचार्यांच्याकडे घेऊन जायला पाहिजे। तेव्हा भगवान जर कुठे आले असतील, कुरुक्षेत्रावरती आलेली ज्या ठिकाणी कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झालेले आणि त्या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये भीष्माचार्यांनी संपूर्ण देहावरती बाणशेवरती स्वतः पोवडलेले भीष्माचार्य। तेव्हा युधिष्ठिरा सांगितलं, बाबा युधिष्ठिरा तुझ्या मनातमध्ये जे काही संकेत असतील, जे काही संशय असतील, जे काही प्रश्न असतील ते आता विचारून घे, कारण जोपर्यंत हा ज्ञान सूर्य अस्ता चला जात नाही तोपर्यंत तुझ्या शंकेचं समाधान याच ठिकाणी होईल, याच्यानंतर तुझ्या शंकेचं समाधान होणार नाही। तेव्हा भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला अनेक प्रकारे ज्ञानाचा उपदेश दिलेला आहे। युधिष्ठिर उवाच, को धर्म सर्व धर्माणां भवतः परममतः किं जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात्। धर्म कुठला आहे, मनुष्य कुठल्या प्रकारच्या नामस्मरणाने जन्म मृत्यूच्या फेड्यातून मुक्त होतो। त्या ज्ञानाची चर्चा चाललेली असताना मध्ये द्रौपदीला एकदम हसायला आलं। अनेक प्रकारचं ज्ञान भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगतायत, राजधर्म सांगतायत, गृहस्थांचा धर्म सांगतायत, ब्रह्मचार्याचा धर्म सांगतायत, संन्यासाश्रमाचा धर्म सांगतायत, पतिव्रते स्त्रीचा धर्म सांगतायत। ब्रह्मचार्याचा धर्म सांगताना त्यांनी सांगितले, शैशवेभ्यस्त विद्यानां यौवने विशेषिणां वार्धके मुनिवृत्तीनां योगेनांते तनुत्यजाम। बालपणीच विद्याभ्यास करायचा आहे, शैशवे अभ्यस्त विद्यानां, नुसतं विद्याभ्यास करायचा नाही तर नंतर ती विद्या दुसऱ्यांना दान करायची। नंतर अहर संध्या उपासिता, सकाळ आणि संध्याकाळ ती स्नान संध्या झाली पाहिजे, अग्निहोत्र झालं पाहिजे। सत्यम वदा धर्मंचरा स्वाध्यायान माप्रमदः, सत्य बोलायला शिकलं पाहिजे, धर्माचं आचरण करायला पाहिजे आणि स्वाध्याय आणि प्रमाचन यांच्यामध्ये प्रमाद करता कामा नाही। मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथिदेव भव, यान अनवद्यानी कर्माणी तानी सेवितव्यानी नो इतराणी। जी गुरूंच्या ठिकाणी चांगली कर्म आहेत त्याच कर्मांचं सेवन करायचंय, इतर कर्मांचं ग्रहण करायचं नाही। आईला देव मानायचंय, पित्याला देव मानायचंय, आलेल्या अतिथीला देवरूपात पाहायचंय, ब्रह्मचर्याचं आश्रम सांगितलेलं आहे। नंतर गृहस्थाश्रमामध्ये सांगितलेलं आहे, सानंदम सदनम सुताष्ट सुधीय कांता मृदू भाषिणी सन्मित्रम सुधनम स्वयोचितिरतिश्चाज्ञापरा सेवकाः आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृहे साधो संगोपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमः। गृहस्थाश्रमामध्ये वागताना पत्नीचा धर्म निराळा आहे, पतीचा धर्म निराळा आहे, पुत्राचा धर्म निराळा आहे, सेवकांचा धर्म निराळा आहे। पत्नीचा धर्म सांगताना पतिव्रत स्त्री काय केलं पाहिजे, पती उठण्याच्या आधी पतिव्रत स्त्रीने उठलं पाहिजे, पती स्नान संधीला गेल्यानंतर त्यांच्या स्नान संधीची व्यवस्था पत्नीने करून ठेवली पाहिजे। नंतर अग्निहोत्र पतिदेव करत असतील तर त्यांना समिधा आणून दिले पाहिजे। बलि वैश्व देवा करिता भाताचा नैवेद्य त्या ठिकाणी दिला पाहिजे. नंतर अतिथीला पक्वान्नाचं जेवण घातलं पाहिजे आतिथ्यम. नंतर शिवपूजन झालं पाहिजे. सेवकांची सेवा झाली पाहिजे. साधू पुरुषांची सेवा झाली पाहिजे. आणि संध्याकाळी पतिदेव झोपल्यानंतर पत्नीने झोपायचे. गृहस्थाश्रमाचा नियम सांगितलेला आहे. नंतर संन्यासाश्रमाचा नियम सांगितलेला आहे. ज्या संन्यासाश्रमामध्ये संपूर्ण प्रकारच्या कर्माचा न्यास होतो. सम्यक प्रकारेण न्यासः संन्यासः. संन्यास धर्मामध्ये कुठल्याही प्रकारची कर्म अवशिष्ट राहत नाही. संध्या केली काय आणि न केली काय. निश्चय गुणले पती विचारताम को विधी को निषेधः. ज्यांना कुठल्याही प्रकारचं कर्म नाही, सात्विक कर्म नाही, राजस कर्म नाही आणि तामस कर्म नाही, या त्रिगुणामधून जे मुक्त झालेले जे निश्चय गुणले झालेले त्यांना कुठल्याही प्रकारचा विधी नाही आणि कुठल्याही प्रकारचा निषेध नाही. संन्यासानी कुठल्याही प्रकारचा संग्रह करायचा नाही. आणि एका गावामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही. दंड धारण करायचा आहे. हा दंड म्हणजे संन्यासांचा नारायण स्वरूप असतो. दंड ग्रहण मात्रेण नरो नारायण भवेत. अग्नीला स्पर्श करायचा नाहीये संन्यासानी. जी भिक्षेमध्ये येईल ते ग्रहण करायचे. करतल भिक्षा तरुतल वासः. हातामध्ये जेवढं बसेल तेवढं ग्रहण करायचंय. आणि कुठे जर राहायचं असेल तर झाडाच्या आश्रयाला वृक्षाच्या आश्रयाला जाऊन राहायचंय. म्हणजे कुठल्याही प्रकारची संपत्ती जवळ ग्रहण करायची नाही. कुठल्याही प्रकारचा आश्रम स्वतःचा तयार करून ठेवायचा नाही. आणि काय करायचं असेल तर या पृथ्वीतलावरती विचरण करायचं. पुन्हा वानप्रस्थाश्रमाला आणि ब्रह्मचर्य आश्रमाला त्यांनी सांगितले वेदो अनित्य मधी यताम तदुदितम कर्मस्वनुष्ठी यताम तेने शस्य विधी यताम पचते काम्ये मतिस्त्यज्यताम पाप उघ परिधूयताम भवसुखे दोषोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवसी आत्मेच्छा व्यवसीयताम निजगृहात तूर्णम विनिर्गम्यताम. वेदो नित्यमधी येतात. नित्य वेदाचा अध्ययन करायचं. केवळ वेदाचा अध्ययन करायचं नाहीये, तो वेद ते आचरण स्वतःच्या आचरणामध्ये आणायचे. तदुदितम वेदाने जे कर्म सांगितलेले त्या कर्माचं आचरण करायचे. वेदो नित्यमधी येतात तदुदितम कर्मस्वनुष्ठी येतात. आणि त्या कर्माने काय करायचं असेल तर भगवंताचं पाद्यपूजन, भगवंताचं षोडशोपचार पूजन करायचे. ते नेशस्य विधीयताम पचति काम्ये मतिस्त्यज्यताम. काम्यकर्मामधून बुद्धीला मागे करायचे. काम्यकर्मांचा त्याग करायचा आहे. आणि जेव्हा मनामध्ये वैराग्य निर्माण होईल तेव्हा त्याच क्षणी घरातून बाहेर जायचे. पुढे आचार्य शब्दाची व्याख्या करताना ते सांगतात आचिनोतीचे शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमप्य आचार्य दिसतो तमाचार्यम प्रचक्षते. आचार्य कोणाला म्हणायचं? आचार्य फक्त शंकराचार्यांना म्हणतात. भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य. आचार्य शब्दाची व्याख्या करताना ते म्हणतात आचिनोतीचे शास्त्रार्थम. जी 6 शास्त्र सांगितलेली आहेत, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत, या 6 शास्त्रांचं अर्थ ग्रहण करायचं आहे. आचिरोतीचे शास्त्रार्थम. आणि ते नुसतं ग्रहण करायचं नाही, आचार्य म्हणजे स्वतःच्या आचरणामध्ये आणायचे. आचार्य स्थापयत्यपि, केवळ दुसऱ्यांना ज्ञान द्यायचं नाही, पहिल्यांदा स्वतःला स्वतः आचरण करायचं, नंतर दुसऱ्यांना सांगायचं. जे स्वतः आचरण करतात आणि दुसऱ्याला सांगतात त्यालाच धर्म म्हणतात. अक्कलकोट स्वामींच्याकडे एक बाई आली बालकाला घेऊन. स्वामींच्याकडे आली आणि स्वामींच्याकडे आल्यानंतर म्हणली महाराज हा माझा बालक फार गुळ खातो म्हणतो आणि त्याचं पोट दुखायला लागतं, पोटात जंत व्हायला लागतात. तेव्हा अक्कलकोट स्वामींनी विचार केला कि बाई काय हरकत नाही, तुझं गुळखाणं बंद होईल म्हणले. 8 दिवसानंतर ही म्हणले तुमच्याकडे. तेव्हा त्या बाईला कळे ना स्वामींनी आजच काय गुरुमंत्र द्यायचा ते आजच द्यायचा होता, पुन्हा 8 दिवसानंतर कशाला बोलवलं. तेव्हा स्वामींनी 8 दिवस जर काय केलं असेल तर स्वतः गुळखाण्याचं बंद केलं. आणि आठव्या दिवशी त्या बाईला सांगितलं, बाई तुझ्या मुलाने गुळ खाणं बंद केलं का? ती म्हणली हो महाराज, पहिल्या दिवशीपेक्षा 8 दिवसांमध्ये बरंच फरक पडलेला आहे. तेव्हा त्या बाईने स्वामींना विचारलं, तुम्ही 8 दिवसानंतर मला का बोलवलं? तेव्हा ते म्हणले की बाई तुझ्या मुलाला उपदेश करण्याच्या पूर्वी मला ते आचरणात आणायला पाहिजे. मी पहिल्यांदा गुळ खाणं बंद केलं पाहिजे, तेव्हाच माझ्या बोलण्याचा उपयोग त्या मुलाच्या वरती होणार. आचार्य स्थापयत्ते बी, केवळ दुसऱ्याला ज्ञान द्यायचं नाही. काय म्हणतात लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडी भाषा. लोकांना ज्ञान सांगणं फार सोपं आहे, पण स्वतः आचरणात आणणं फार अवघड. म्हणून आचार्य शब्दाची व्याख्या करताना आचार्य स्थापयत्वी स्वयंप्य आचार्य दिसतो तमाचार्य प्रत्यक्षिते, त्यांनाच आचार्य म्हणलेले. भीष्माचार्य ज्ञानाचा उपदेश युधिष्ठिराला करतायत, आणि हे युधिष्ठिराला उपदेश करत असताना ही द्रौपदी एकदम खुदकून हसलेली मध्ये. भीष्माचार्यांनी द्रौपदीच्याकडे पाहिलं आणि द्रौपदीच्याकडे पाहिल्यानंतर बाई तू हसलीस का? तेव्हा ती म्हणली नाही महाराज, मध्येच मला हसायला आलं. तेव्हा ती म्हणले तू कशी हस्तिनापूरची साम्राज्ञी, नित्यानित्य वस्तूचा विवेक तुझ्या ठिकाणी. तेव्हा द्रौपदी तू अशी हसणार नाही, निश्चित तुझ्या मनामध्ये काहीतरी संशय आला असलं पाहिजे. तेव्हा ही द्रौपदी घाबरायला लागली. नाही म्हणली महाराज असं मला इतकिंचित हसायला आलं, महाराज माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही. तेव्हा भीष्माचार्यांनी हटवला, द्रौपदी तुझ्या मनात जे काय असेल ते सांग म्हणे, कारण तू अशी हसणार नाहीस. तेव्हा द्रौपदी म्हणली की आता भीष्माचार्यांना सांगायला पाहिजे, कारण आज पितामह मनामधील जे काही संशय आहेत त्या संशयाचं निराकरण जर कोण करणार असेल भीष्म पितामह करणार आहे. तेव्हा ही द्रौपदी भीष्माचार्यांना म्हणायला लागली की महाराज भर कौरवांच्या सभेमध्ये दुःशासानी मला विणेला धरून आणलं होतं, त्या ठिकाणी माझ्या वस्त्रावरती हात घातलेला होता, तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता? मी सगळ्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे पाहिलं, पांडवांच्याकडे पाहिलं. पहिल्यांदा माझे पतिदेव या ठिकाणी, पती म्हणजे पत्नीचं रक्षण करणारे, त्यांना पती म्हणतो, पाती ती पती. जेव्हा पतीने सुद्धा मान खाली घातलेली तेव्हा गुरूंच्याकडे पाहिलं मी, ज्यांनी शस्त्रास्त्र विद्येचं ग्रहण केलेलं आहे अशा भीष्माचार्यांच्याकडे पाहिलं, त्या भीष्माचार्यांनी सुद्धा खाली मान घातलेली. कृपाचार्यांच्याकडे पाहिलं, कृपाचार्यांनी सुद्धा खाली मान पाहिलेली. धनुर्विद्येचा अभ्यास ज्यांच्याकडे ग्रहण केलेला आहे असे द्रोणाचार्य त्या ठिकाणी होते, द्रोणाचार्यांनी सुद्धा खाली मान घातलेली. तेव्हा या द्रौपदीने विचार केला, जोपर्यंत हातामध्ये वस्त्र होते तोपर्यंत भगवंत त्या ठिकाणी आलेले नाहीत, कारण द्रौपदीला स्वतःच्या वरती अहंकार होता. जोपर्यंत मला माझी लज्जा सांभाळता येईल तोपर्यंत सांभाळावी म्हणून या द्रौपदीने जर काय केलं असेल तर वस्त्र हातामध्ये धारण केलेले होते आणि सगळ्यांच्याकडे पाहत होते. या कौरवांच्या कलमाशापासून माझं कोण संरक्षण करील म्हणून द्रोणाचार्यांच्याकडे पाहते, कृपाचार्यांच्याकडे पाहते, भीष्माचार्यांच्याकडे पाहते, पाची पांडवांच्याकडे पाहते, पण कोणीही रक्षण करण्यास त्या ठिकाणी तयार नव्हतं. तेव्हा द्रौपदीने जर काय केलं असेल, हातात वस्त्र सोडलं आणि दोन्ही हात वर्त करून हे गोविंद राखो शरण अब तो जीवन हरे भगवंताचा धावा केलेला आहे आणि भगवंतानी स्वतः वस्त्र रूपाने त्या ठिकाणी द्रौपदीचं रक्षण केलेलं. तेव्हा ही द्रौपदी म्हणते महाराज तुम्ही आता धर्माचा उपदेश करता, पण भर कौरवांच्या सभेमध्ये तुमचा धर्म कुठे गेला होता? तेव्हा भीष्माचार्यांनी सांगितलं, बाई तुझं म्हणणं अगदी खरं आहे, पण त्या ठिकाणी मी दुर्योधनाच्या स्वाधीन होतो आणि दुर्योधनाच्या घरचा अन्न मी खाल्लेलं होतो. काय जसे खावे अन्न तसं होतं मन आणि जसे प्यावे पाणी तशी होती वाणी. दुष्टांच्या घरचं अन्न खाल्लेलं होतं आणि माझी बुद्धी सुद्धा दुष्ट झालेली होती. तेव्हा द्रौपदी अनेक दिवस झालेले आहेत, संपूर्ण कौरवकुलाचा नाश झालेला आहे, तेव्हापासून मी या बाणशैलीवर पडलेले. त्याचं कारण हे की दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लेलं आहे आणि त्या अन्नाचा एक रक्ताचा कण सुद्धा माझ्या शरीरात राहता कामा नये म्हणून या बाणशैलीवरती या अक्षरशैलीवरती मी पहुडलेलो आहे. द्रौपदीनी भीष्माचार्यांना नमस्कार केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
2: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टूडियोज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
2: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत चोखामेळा यांची एक भक्तिरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील हा 37वा श्लोक आहे. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घाली तो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. एक उदाहरण देत आहेत संत. पुष्कळ वेळेला अशी बरीच उदाहरणं देतात आणि मग वर तैसा असं म्हणतात. ज्ञानेश्वरी तर अशी पुष्कळ उदाहरणं दिलेली आणि मग शेवटी तैसा. म्हणजे तैसामध्ये त्यांना जे काही सांगायचं किंवा सिद्धांत मांडायचा तो ते मांडतात आणि त्याला उदाहरण देतात एकच. तसं इथं पहिल्या चरणामध्ये त्यांनी असं उदाहरण दिलं आहे. सदा, सदा याचा अर्थ नेहमी, काल आज असं नव्हे. काय होतं? चक्रवाकाशी मार्तंड जैसा, ज्याप्रमाणे. हे चक्रवाक पक्षाचं झोडपं आहे. ते संध्याकाळी, संध्याकाळ झाल्यानंतर नदीच्या दोन्ही काठाला दोन आहेत, विरह आहे झालेला. अंधार असल्यामुळे त्यांना एकत्र येता येत नाही आहे. अशा वेळेला सकाळी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा ते जे झोडपं आहे पक्ष्यांचं ते एकत्र येतं. जे त्यांना संकटातून रक्षण करायला सूर्य जसा तिथं कारणीभूत होतो तसा, पुढे म्हटलाय त्याने, उडी घाली तो संकटी स्वामी तैसा. तसा हा स्वामी भगवंत कशासाठी? संकटी. कुणाचं संकट? भक्ताचं संकट. भक्तावर जर काही संकट येत आहे असं दिसलं तर उडी घाल तो म्हटलेला आहे. सावकार

जात नाही, बोलावणं आलेलं आहे, जाऊ सावकाश, आजच काय करायचं आहे, उद्या गेलं तरी चालेल, अपॉइंटमेंट घेतली का, आज सुट्टीचा दिवस आहे, असलं काही नसतं. त्याला रात्र दिवस काळ कुठं नाही, स्थळ नाही, जिथं कुठं. गजेंद्र मोक्षाची गोष्ट आपल्याला माहिती असेल, अनेकांची जे जे भक्त होऊन गेले त्यांची, त्यांच्या त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात अशी संकटं आली आणि त्या त्यावेळेला भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने तिथे आविर्भूत झालेले आहेत आणि त्याला संकटातून त्यांनी राखलेलं आहे. शब्द इथं जो आहे तो उडी घाली असं म्हटलेलं आहे. द्रौपदीच्या वेळेला आपण बघितलं, वस्त्रहरणाच्या वेळेला सर्वांना त्यांनी आवाहन केलं, काही कोणी मदतीला आलं नाही. कारण काही काही असो, मग शेवटी त्यांनी दोन्ही हात सोडले आणि दोन्ही हात वर करून भगवंताला हाका मारल्या. त्या क्षणाला भगवंत तिथं आविर्भूत झाले आणि तिची लाज राखलेली आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. इतकं असूनसुद्धा आपण भक्ती का करत नाही कळत नाही. वास्तविक भक्ती करायला पैसे पडत नाहीत, काही कष्ट करावे लागत नाहीत, पण भक्तीचं महात्म्य काय आहे हे लक्षात येत नाही. पण पुष्कळ भक्त आपण पाहतो परिस्थितीनं गांजलेले असतात. तुकोबांचं बघितलं आपण, समर्थाने किती कष्टाने दिवस काढले. सगळ्याच संतांचं आपण जर बघितलं, त्यांना ते कष्ट वाटलेच नाहीत. जनाबाई मोलकरीण दळण दळणारी, धुणी भांडी करणारी, पण तिचा देखील भाव असा, मी नाही तोच करतो सगळं आणि तोच करतो, ह्याचा अर्थ देखील बारकाईने आपण लक्षात घ्यावा, तोच माझ्या अंतःकरणात आहे आणि ह्या देहाकडून तो ते सगळं करून घेतो आहे. त्याच्यामध्ये मी कुठं नाहीच आहे. एक देह आणि एक ते चैतन्य. चैतन्य देहाला कार्यान्वित करत आहे आणि देह काम करतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी करतो असं म्हणायला वाव आहे का? पण लोकांचं अज्ञान इतकं आहे की बारीक सारी गोष्ट झाली तरीसुद्धा मी केली, माझ्यामुळे झाली. आणि हा अहंकार देवाला अजिबात आवडत नाही. परमेश्वराची कृपा जर व्हायला हवी असेल तर पहिल्यांदा हा अहम लांब ठेवला पाहिजे, नाम नाही घालवूनच दिला पाहिजे. आणि तूच काय तो आहेस, मी नाही, असा भाव सारखा अंतःकरणात राहिला पाहिजे. आपण तोंडाने म्हटलं तरी आत पुन्हा अहम राहतोच. माझ्यासारखा भक्त कोणी नाही, आला का पुन्हा बाप? म्हणजे हा अहंकार गेला असं आपण म्हटलं तर तो जात नाही. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे पुढच्या वेळीमध्ये, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी. हरिभक्तीचं महात्म्य नगाऱ्यावर गरजून सांगितलेलं आहे की हरिभक्ताचं वैभव काय. सर्वात श्रीमंत कोण असं जर विचारलं, हरिभक्त तो जर खरा असेल तर सगळं भगवंताचं ऐश्वर त्याला प्राप्त होतं. ह्याचा अर्थ खरं सांगायचं म्हणजे त्याला काही नकोच असतं. तो इतका विरक्त झालेला असतो की त्याला जे काही हवं आहे अत्यंत आवश्यक ते आपोआपच भगवंताकडून पुरवलं जातं. आणि त्याला स्वतःला आमची एक इच्छा, कसली कामना, कसली वासना, कसली ईषणा, हे काहीही नसतं. मला एक तू पाहिजेस, बस, बाकी काही नाही. म्हणून हरिभक्ताचं महत्त्व हे सगळीकडे गरजून सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात पुन्हा शेवटचं चरण, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. हे सगळं लक्षात घेऊन जो दास्य भक्ती करणारा दास आहे त्याची उपेक्षा कधीही करत नाही. पुढे एका ठिकाणी भक्ताभिमानी असा शब्द आलेला आहे, इथं दासाभिमान आला आहे. पण दासाचा अर्थसुद्धा नवविधा भक्तीतली श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. दास्य भक्तीपर्यंत दास्य करायचं आहे आणि सख्यामध्ये त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे, त्या पातळीवर यायचं आहे आणि आत्मनिवेदनात संपूर्णच मिळून जायचं आहे. मी पूर्णपणे गेलेला आहे आणि फक्त तोच राहिला आहे. आणि आत्मनिवेदन भक्ती झाल्याशिवाय त्या भक्ताला पूर्णत्व येत नाही. त्याच्याशी मिळून जायचं आहे आणि पुन्हा वेगळेपणाने ज्ञानोत्तर भक्ती करायची आहे. तू धनी मी चाकर, तू देव मी भक्त, म्हणून पुन्हा भक्ती करायची. म्हणून ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती हे दोन्ही पाहिजे. म्हणून इथं त्यांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे, नुपेक्षी कदा कधीही.
त्यावेळेला असं झालं, ह्यावेळेला असं झालं नाही. मातामध्ये बाळक असे असं म्हटलं आहे. वेळ आली ताई देखील मुलाचा वध करेल, परंतु भगवंत आपल्या भक्ताचा कधीही दूर करणार नाही, त्याच्याकडे उपेक्षेनं पाहणार नाही, अखंड त्याच्या पाठीमागं आहे, आतच राहिलेला आहे, तेव्हा आणखी चिंता करायचं काय कारण आहे. म्हणून म्हटलं आहे, सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा उडी घालतो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

ती सुद्धा वरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्तसंप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. आता ऐकूया प्रतिभानुज यांची पदरचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा मराठे.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पहाटेच स्वामी समर्थ अक्कलकोटच्या बाहेर पडले। त्यांचे सेवेकरी त्यांच्या बरोबर होते। दत्तजयंतीचा उत्सव स्वामींची महापूजा करून साजरा करायचा असं खरं तर त्यांच्या परमभक्तांनी अगोदरच ठरवून ठेवलं होतं। परंतु स्वामी पहाटेच अक्कलकोटच्या बाहेर पडले हे ऐकून त्यांचं मन खट्टू झालं। तरीही त्या परमभक्तांनी ठरवलं की स्वामी कुठेही असोत आपण त्यांचा शोध घ्यायचा, म्हणून ते सुद्धा अक्कलकोटच्या बाहेर पडले। काही अंतर चालून गेल्यावर त्या परमभक्तांना स्वामी एका वडाखाली बसलेले दिसले। ते धावत धावत गेले आणि स्वामींपाशी स्तब्धपणे उभे राहिले। स्वामींच्या भोवतीचा भक्तांचा जत्था आता वाढला होता। स्वामी जागेवरून उठले आणि पुन्हा चालू लागले। सेवेकरी आणि परमभक्त हे देखील स्वामींच्या पाठोपाठ चालू लागले। सकाळपासून चालत चालत स्वामी कुठे जात आहेत ह्याचा कुणालाच थांग पत्ता लागत नव्हता। स्वामी कुणा अज्ञात भक्ताचा शोध घेत आहेत हे मात्र त्यांच्या व्याकुळ डोळ्यांकडे पाहिल्यावर भक्तांना जाणवलं। संध्याकाळ दाटून आली, रात्र कोंदाटू लागली। वरलं आभाळ, नक्षत्रांनी गच्च भरलं। मार्गशीर्ष पौर्णिमेचं लख चांदण पसरलं होतं। भक्तांच्या लक्षात आलं स्वामींचं तेज असं काही फाकू लागलं आहे की पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवला आहे की पृथ्वीवर उगवला आहे असा संभ्रम पडावा। अचानकपणे चार कुत्री आणि एक गाय स्वामींच्या भोवती फिरू लागली। स्वामी स्तब्ध उभे राहिले। इतक्यात समोरून एक दत्तभक्त गोसावी येताना लोकांनी पाहिला। त्याला पाहता क्षणी स्वामींचे डोळे लकाकले। स्वामी त्याचाच शोध घेत होते। तो गोसावी स्वामींना पाहून धावत धावत आला आणि स्वामींच्या चरणांवर आपलं मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांचे चरण त्या गोसाव्याने धुतले। त्याने मान वर करून पाहिलं, साक्षात श्री दत्तप्रभू आपल्या समोर उभे आहेत ह्याची त्याला खात्री पटली। त्या गोसाव्याची तपश्चर्या आज पूर्ण झाली होती आणि दत्तजयंतीच्या ह्या शुभ वेळेला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या साक्षीने स्वामींनी केवळ गोसाव्यालाच श्री दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिलं नव्हतं, तर आपले सेवेकरी आणि परमभक्त यांना सुद्धा श्री दत्तात्रेयाचं दर्शन घडवलं होतं। स्वामींच्या जटेतल्या गंगेने तो गोसावी चिंब भिजला। स्वामींचे कृपाशीर्वाद त्याला मिळाले होते। त्याची तपश्चर्या फळाला आली होती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तपश्चर्या नेहमीच फळाला येते असं नाही, परंतु परमेश्वराला वाटलं की ह्या वेड्या परमभक्ताची आपण भेट घ्यावी तर तपश्चर्या फळाला आल्याशिवाय राहत नाही। याचा अर्थ असा की त्यासाठी परमभक्ताला देवभाषा अवगत व्हायला हवी, देवसंवाद साधता यायला हवा, तरच परमेश्वराला वाटेल आपल्याशी एवढं सुंदर बोलणाऱ्या आपल्या भक्ताला आपण स्वतः जाऊन दर्शन द्यायला हवं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 19 ऑगस्ट. आपल्याला देवाची नड का वाटते? एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने सर्व सामान घेतलं. तो पान तंबाखू खाणारा होता. त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतलं होतं. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचं साहित्य काढलं. तेव्हा त्याच्या ध्यानात आलं की आपण चुन्याची डबी विसरलो आहोत. त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकलं. त्याला मोठी चुटपुट लागली. कुठे काही पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली. कुणी त्याच्याशी बोललं की त्याला वाटे आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारील. ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्या गोष्टीची आपल्याला नड लागते. ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची नड कधी लागली आहे का? आपण आपल्या घरातल्या सर्व वस्तू आपल्या म्हणतो. बायको, मुलं आणि घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्यंभूत माहिती असते. परंतु देवघरातला देव, ज्याची आपण रोज पूजा करतो, तो कधी आपलासा वाटला आहे का? आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचं प्रेम कसं लागेल? देवाचं प्रेम लागायला हवं असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावं. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. देवा वाचून आपलं नडतं असं वाटलं पाहिजे. ज्याचा सहवास आपण करतो त्याचंच आपल्याला प्रेम लागतं. ज्याचं प्रेम लागतं त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतोच सहवासात किती प्रेम आहे. प्रवासात आपल्याला कोणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो बसलो की त्याचं प्रेम आपल्याला लागतं. तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो, तुमच्याबरोबर वेळ किती आनंदात गेला, तुम्ही आणखी बरोबर असता तर बरं झालं असतं. थोड्याशा सहवासाने जर एवढं प्रेम उत्पन्न होतं तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचं किती प्रेम मिळेल? म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. भगवंताच्या सहवासात राहायचं म्हणजे अहंपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारं कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. नामाने काय होणार आहे असं मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचं प्रेम आलं त्याने भगवंतालाच आपलंसं केलं यात शंका नाही. नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षू, मग साधक आणि पुढे सिद्ध होतो. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं, आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

षडक्षर स्तोत्राने शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय सातवा सोमवंत आणि सुमतीची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, विदर्भात वेदमित्र आणि सारस्वत या नावाचे दोन ब्राह्मण एकमेकांचे मित्र होते। त्यांचे पुत्र सुमेधा आणि सोमवंत हेही मित्रच होते। विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठवलं। त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, नैषध राजा चित्रांगदाची पत्नी सिमंतिनी शिवव्रतदिनी दाम्पत्य पूजन करते, म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्री वेश घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावं। ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल आणि या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईन। मग त्याने सोमवंताला स्त्री वेश देऊन सुमेधासह सिमंतिनीकडे पाठवलं। तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखलं, पण तरीही

शिवपार्वती समजून त्यांचं पूजन केलं आणि भोजन, द्रव्य, वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला. मार्गामध्ये सोमवंताला आपण स्त्री झाल्याचं लक्षात आलं आणि तो सुमेधाकडे रतिसुखाची मागणी करू लागला. सुमेधाने त्याची कान उघडणी करून त्याला घरी नेलं. तिथे आपला मुलगा स्त्री झाल्याचा कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावं म्हणून देवीची उपासना केली. देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असं सांगून सुमेधाचं लग्न लावण्यास सांगितलं. सूत दुसरी कथा सांगू लागले. अवंतीमध्ये मदन नावाचा एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे. एके दिवशी त्यांनी ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला सिमंतिनीची कन्या कीर्तिमालिनी झाली, तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला. गरोदरपणी तिच्या सवतींनी तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या मायलेकांच्या अंगावर भयंकर फोड उठले. उपचारांनीही उपयोग झाला नाही तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडलं. त्यावेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीस आली. तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली कर्मकहाणी सांगितली. राजाने राहण्याची आणि पोटापाण्याची व्यवस्था केली. पुढे एका व्याधीने तिचा मुलगा मारला तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र म्हणून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगाला लावलं. त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला आणि ती दोघे निरोगी तसंच सुंदर झाली. शिवयोग्याने तिच्या पुत्राचं भद्रायू नाव ठेवलं आणि त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. ओम नमः शिवाय.

कर्म अनुचित तैसेचि शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मेळवू आमुची विद्यालक्ष्मी सतेज तोषवू अवनीचे।

चित्तवृत्ति, समाधि अखंड गेली भ्रांति, अर्थ बुडालियाची नाही खंती, तरी तो शंकर निर्धारे, श्रीधर म्हणे ऐसे

पुत्र जाहला सारस्वता धन्य सीमंतिनी ची शिव भक्ति उपमा नाही त्रिजगती तिचे कर्तृत्व हैमवती मोडू न शके

सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली, धर्मपत्नी टाकुनी दुराचारी, तिच्याच घरी वास करी, मद्यमांसरत अहोरात्री, कामकर्दमी लोळत, करावया जगदुद्धार, आपणची अवतरला शंका।

पुढे कथा ऐका अभिनव, इकडे सुमतीचे पोटी भूदेव, असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार, ही पट्टराणी ईस होईल पुत्र, त्याही तीस विष दुर्धर, गर्भिणी असता घातले तीस तत्काळ भावा मृत्यू, परी रोग लागला झाली प्रसूत, विष अंगावरी

आत्मा शिव शाश्वत शरीर क्षण भंगुर नाशवंत तरी तू शोक करिसी व्यर्थ विचारू नी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नभे कोणाचा बंधु सुत शरीरा कारणे शोक करिसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंग अपार सवेची फुटती क्षणभंगूर मृगजळची मिथ्या।

प्रपंच लटिका मुळी हुनी तो साच कैसा म्हणावा। मुळीच लटिके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ। क्लेशतरूचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले।

मूत्रश्लेष्म मांस रक्त अस्थींची मोळी चर्मवेष्टित मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र असत्य मुळीच हे ऐसे हे शरीर अपवित्र

प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्व साक्षी जीव भक्षी विषय फळे ती भक्षिताच भूलोनी गेला आपण आपणासी विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगी तसे त्या माजी एकदा पुण्यवंत सद्गुरुसी शरणरिघत मग तो शिव होवोनी भजत शिवा लागी अत्यादरे ऐसे ऐकता दिव्य निरूपण पद्म

भा उर्वशी हुनी वहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले बाळ उठिले तत्काळ व्रणव्यथा जावोनी सकळ बत्तीस लक्षणी झाला बाळ मग शिव ध्यान उपासना।

शास्त्री, द्वादश वर्षांचा झाला बाळ, धीर गंभीर परम सुशील, मातेच्या सेवेसी सदा काळ, जवळी तिष्ठत सादर। पदरी पूर्व सुकृताचे पर्वत,

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 7वा अध्याय ऐकला. 7व्या अध्यायाची फलश्रुती अशी, या अध्यायाने स्वभाव सुधारेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील आणि सद्गुरूंची भेट होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिव महिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
1: श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत, संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00. याचं पुनःप्रसारण 8:00.
3: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी 10:30 आणि 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि रात्री 11:00.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील हा 37वा श्लोक आहे. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घाली तो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. एक उदाहरण देत आहेत संत. पुष्कळ वेळेला अशी बरीच उदाहरणं देतात आणि मग वर तैसा असं म्हणतात. ज्ञानेश्वरी तर अशी पुष्कळ उदाहरणं दिलेली आणि मग शेवटी तैसा. म्हणजे तैसामध्ये त्यांना जे काही सांगायचं किंवा सिद्धांत मांडायचा तो ते मांडतात आणि त्याला उदाहरण देतात एकच. तसं इथं पहिल्या चरणामध्ये त्यांनी असं उदाहरण दिलं आहे. सदा, सदा याचा अर्थ नेहमी, काल आज असं नव्हे. काय होतं? चक्रवाकाशी मार्तंड जैसा, ज्याप्रमाणे. हे चक्रवाक पक्षाचं जोडपं आहे. ते संध्याकाळी, संध्याकाळ झाल्यानंतर नदीच्या दोन्ही काठाला दोन आहेत, विरह आहे झालेला. अंधार असल्यामुळे त्यांना एकत्र येता येत नाही आहे. अशा वेळेला सकाळी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा ते जे जोडपं आहे पक्ष्यांचं ते एकत्र येतं. म्हणजे त्यांना संकटातून रक्षण करायला सूर्य जसा तिथं कारणीभूत होतो तसा, पुढे म्हटलाय त्याने, उडी घाली तो संकटी स्वामी तैसा. तसा हा स्वामी भगवंत कशासाठी? संकटी, कुणाचं संकट? भक्ताचं संकट. भक्तावर जर काही संकट येत आहे असं दिसलं तर उडी घालं तो म्हटलेलं आहे. सावकाश जात नाही, बोलावणं आलेलं आहे, जाऊ सावकाश, आजच काय करायचं आहे, उद्या गेलं तरी चालेल, अपॉइंटमेंट घेतली का, आज सुट्टीचा दिवस आहे, असलं काही नसतं. त्याला रात्र दिवस काळ कुठं नाही, स्थळ नाही. जिथं कुठं, गजेंद्र मोक्षाची गोष्ट आपल्याला माहिती असेल, अनेकांची जे जे भक्त होऊन गेले त्यांची, त्यांच्या त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात अशी संकटं आली आणि त्या त्यावेळेला भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने तिथे आविर्भूत झालेले आहेत आणि त्याला संकटातून त्यांनी राखलेलं आहे. म्हणून शब्द इथं जो आहे तो उडी घाली असं म्हटलेलं आहे. द्रौपदीच्या वेळेला आपण बघितलं, वस्त्रहरणाच्या वेळेला सर्वांना त्यांनी आवाहन केलं, काही कोणी मदतीला आलं नाही. कारण काही काही असो, मग शेवटी त्यांनी दोन्ही हात सोडले आणि दोन्ही हात वर करून भगवंताला हाका मारल्या. त्या क्षणाला भगवंत तिथं आविर्भूत झाले आणि तिची लाज राखलेली आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. इतकं असूनसुद्धा आपण भक्ती का करत नाही कळत नाही. वास्तविक भक्ती करायला पैसे पडत नाहीत, काही कष्ट करावे लागत नाहीत, पण भक्तीचं महात्म्य काय आहे हे लक्षात येत नाही. पण पुष्कळ भक्त आपण पाहतो परिस्थितीनं गांजलेले असतात. तुकोबांचं बघितलं आपण, समर्थाने किती कष्टाने दिवस काढले. सगळ्याच संतांचं आपण जर बघितलं त्यांना ते कष्ट वाटलेच नाहीत. जनाबाई मोलकरीण दळण दळणारी, धुणी भांडी करणारी, पण तिचा देखील भाव असा, मी नाही तोच करतो सगळं आणि तोच करतो. ह्याचा अर्थ देखील बारकाईनं आपण लक्षात घ्यावा, तोच माझ्या अंतःकरणात आहे आणि ह्या देहाकडून तो ते सगळं करून घेतो आहे. त्याच्यामध्ये मी कुठं नाहीच आहे. एक देह आणि एक ते चैतन्य. चैतन्य देहाला कार्यान्वित करत आहे आणि देह काम करतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी करतो असं म्हणायला वाव आहे का? पण लोकांचं अज्ञान इतकं आहे की बारीक सारीक गोष्ट झाली तरीसुद्धा मी केली, माझ्यामुळे झाली. आणि हा अहंकार देवाला अजिबात आवडत नाही. परमेश्वराची कृपा जर व्हायला हवी असेल तर पहिल्यांदा हा अहम लांब ठेवला पाहिजे, नाम नाही घालवूनच दिला पाहिजे, आणि तूच काय तो आहेस मी नाही असा भाव सारखा अंतःकरणात राहिला पाहिजे. आपण तोंडाने म्हटलं तरी आत पुन्हा अहम राहतोच. माझ्यासारखा भक्त कोणी नाही, आला का पुन्हा बाप. म्हणजे हा अहंकार गेला असं आपण म्हटलं तर तो जात नाही. म्हणून इथं त्यांनी म्हटलंय पुढच्या वेळीमध्ये, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी. हरिभक्तीचं महात्म्य नगाऱ्यावर गरजून सांगितलेलं आहे की हरिभक्ताचं वैभव काय. सर्वात श्रीमंत कोण असं जर विचारलं, हरिभक्त तो जर खरा असेल तर सगळं भगवंताचं ऐश्वर त्याला प्राप्त होतं. ह्याचा अर्थ खरं सांगायचं म्हणजे त्याला काही नकोच असतं. तो इतका विरक्त झालेला असतो की त्याला जे काही हवं आहे अत्यंत आवश्यक ते आपोआपच भगवंताकडून पुरवलं जातं. आणि त्याला स्वतःला आमची एक इच्छा, कसली कामना, कसली वासना, कसली ईषणा हे काहीही नसतं. मला एक तू पाहिजेस बस, बाकी काही नाही. म्हणून हरिभक्ताचं महत्त्व हे सगळीकडे गरजून सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात पुन्हा शेवटचं चरण, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. हे सगळं लक्षात घेऊन जो दास्य भक्ती करणारा दास आहे त्याची उपेक्षा कधीही करत नाही. पुढे एका ठिकाणी भक्ताभिमानी असा शब्द आलेला आहे, इथं दासाभिमानी आला आहे. पण दासाचा अर्थसुद्धा नवविधा भक्तीतली श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. दास्य भक्तीपर्यंत दास्य करायचं आहे आणि सख्यामध्ये त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे, त्या पातळीवर यायचं आहे आणि आत्मनिवेदनात संपूर्णच मिळून जायचं आहे. मी पूर्णपणे गेलेला आहे आणि फक्त तोच राहिला आहे. आणि आत्मनिवेदन भक्ती झाल्याशिवाय त्या भक्ताला पूर्णत्व येत नाही. त्याच्याशी मिळून जायचं आहे आणि पुन्हा वेगळेपणाने ज्ञानोत्तर भक्ती करायची आहे. तू धनी मी चाकर, तू देव मी भक्त, म्हणून पुन्हा भक्ती करायची. म्हणून ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती हे दोन्ही पाहिजे. म्हणून इथं त्यांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे, नुपेक्षी कदा कधीही. त्यावेळेला असं झालं, ह्यावेळेला असं झालं नाही. मातामधी बाळक असे असं म्हटलं आहे, वेळ आली ताई देखील मुलाचा वध करेल, परंतु भगवंत आपल्या भक्ताचा कधीही दूर करणार नाही, त्याच्याकडे उपेक्षेनं पाहणार नाही, अखंड त्याच्या पाठीमागं आहे, आतच राहिलेला आहे. तेव्हा आणखी चिंता करायचं काय कारण आहे. म्हणून म्हटलंय, सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा उडी घालतो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा मम गोपालकृष्णभगवान् की जय.
2: पुढे भगवंताच्या द्वारकेमध्ये गृहस्थाश्रम उत्तम प्रकारे चाललेला आहे. 16,108 राण्यांच्या बरोबर भगवंताचा विवाह झालेला आहे. अनेक पुत्र प्रपौत्रांच्या बरोबर भगवंत गृहस्थाश्रम करत आहेत. एके दिवशी भगवंताला पांडवांचं स्मरण झालेलं आहे. कारण कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झाल्यानंतर निशेष कौरवांचा नाश झालेला आहे आणि पांडवांना हस्तिनापूरचं राज्य मिळालेलं आहे. तेव्हा भगवंताला वाटलं की बाबा आपण हस्तिनापूरमध्ये जावं, कुंतीमातेचं दर्शन घ्यावं आणि पांडवांचं काय चाललं हे पाहावं. तेव्हा भगवान सर्वांतर्यामी हे हस्तिनापूरमध्ये येऊन पोहोचलेले आणि पोहोचल्याबरोबर पाहिलं तर युधिष्ठिर महाराज राजसिंहासनावरती बसलेले. पाचवे पांडव त्या ठिकाणी बसलेले. पण या युधिष्ठिराच्या अंतकरणातलं दुःख अजून काही जात नाही. त्याला निष्कंटक असणार हे हस्तिनापुराचं राज्य सुद्धा सुख देत नाही. मनामध्ये यातना होती की आपल्या स्वजनांचा आपल्या हातून वध झालेला आहे. तेव्हा भगवंतांनी विचार केला की बाबा आता मी याला ज्ञानाचा डोस पाहिजे उपयोग नाही, तर यांना भीष्माचार्यांच्याकडे घेऊन जायला पाहिजे. तेव्हा भगवान जर कुठे आले असतील कुरुक्षेत्रावरती आलेले, ज्या ठिकाणी कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झालेले आणि त्या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये भीष्माचार्यांनी संपूर्ण देहावरती बाणशेवरती स्वतः पोहोडलेले भीष्माचार्य. तेव्हा युधिष्ठिरा सांगितलं बाबा युधिष्ठिरा तुझ्या मनातमध्ये जे काही संकेत असतील, जे काही संशय असतील, जे काही प्रश्न असतील ते आता विचारून घे. कारण जोपर्यंत हा ज्ञानसूर्य असता चालायला जात नाही तोपर्यंत तुझ्या शंकेचं समाधान याच ठिकाणी होईल, याच्यानंतर तुझ्या शंकेचं समाधान होणार नाही. तेव्हा भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला अनेक प्रकारे ज्ञानाचा उपदेश दिलेला आहे. युधिष्ठिर उवाच को धर्म सर्व धर्माणां भवतः परममतः किं जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. धर्म कुठला आहे, मनुष्य कुठल्या प्रकारच्या नामस्मरणाने जन्म मृत्यूच्या फेड्यातून मुक्त होतो. त्या ज्ञानाची चर्चा चाललेली असताना मध्ये द्रौपदीला एकदम हसायला आलं. अनेक प्रकारचं ज्ञान भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगतायत, राजधर्म सांगतायत, गृहस्थांचा धर्म सांगतायत, ब्रह्मचार्याचा धर्म सांगतायत, संन्यासाश्रमाचा धर्म सांगतायत, पतिव्रती स्त्रीचा धर्म सांगतायत. ब्रह्मचार्याचा धर्म सांगताना त्यांनी सांगितले शैशवेभ्यस्त विद्यानां यौवने विशेषिणां वार्धके मुनिवृत्तीनां योगेनांते तनुत्यजाम. बालपणीच विद्याभ्यास करायचा आहे. शैशवे अभ्यस्त विद्यानाम, नुसतं विद्याभ्यास करायचा नाही तर नंतरची विद्या दुसऱ्यांना दान करायची. नंतर अहर संध्या उपासिता, सकाळ आणि संध्याकाळ ती स्नान संध्या झाली पाहिजे, अग्निहोत्र झालं पाहिजे. सत्यम वदा धर्मंचरा स्वाध्यायान माप्रमदः, सत्य बोलायला शिकलं पाहिजे, धर्माचं आचरण करायला पाहिजे. आणि स्वाध्याय आणि प्रमाचन यांच्यामध्ये प्रमाद करता कामा नाही. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथिदेव भव, यान अनवद्यानी कर्माणी तानी सेवितव्यानी नो इतराणी. जी गुरूंच्या ठिकाणी चांगली कर्म आहेत त्याच कर्मांचं सेवन करायचंय, इतर कर्मांचं ग्रहण करायचं नाहीये. आईला देव मानायचे, पित्याला देव मानायचे, आलेल्या अतिथीला देवरूपात पाहायचे. ब्रह्मचर्याचा आश्रम सांगितलेला आहे. नंतर गृहस्थाश्रमामध्ये सांगितलेलं आहे, सानंदम सदनम सुताष्ट सुधीय कांता मृदू भाषिणी सन्मित्रम सुधनम स्वयोचित रतिश्चाज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृहे साधो संग उपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रमामध्ये बघताना पत्नीचा धर्म निराळा आहे, पतीचा धर्म निराळा आहे, पुत्राचा धर्म निराळा आहे, सेवकांचा धर्म निराळा आहे. पत्नीचा धर्म सांगताना पतिव्रता स्त्रीने काय केलं पाहिजे? पती उठण्याच्या आधी पतिव्रता स्त्रीने उठलं पाहिजे. पती स्नान संधीला गेल्यानंतर त्यांच्या स्नान संधीची व्यवस्था पत्नीने करून ठेवली पाहिजे. नंतर अग्निहोत्र पतिदेव करत असतील तर त्यांना समिधा आणून दिले पाहिजे. बली वैश्वदेवाकरिता भाताचा नैवेद्य त्या ठिकाणी दिला पाहिजे. नंतर अतिथीला पंचपट पक्वान्नाचं जेवण घातलं पाहिजे. आतिथ्यम नंतर शिवपूजन झालं पाहिजे. सेवकांची सेवा झाली पाहिजे, साधू पुरुषांची सेवा झाली पाहिजे. आणि संध्याकाळी पतिदेव झोपल्यानंतर पत्नीने झोपायचे, गृहस्थाश्रमाचा नियम सांगितलेला आहे. नंतर संन्यासाश्रमाचा नियम सांगितलेला आहे. ज्या संन्यासाश्रमामध्ये संपूर्ण प्रकारच्या कर्माचा न्यास होतो, सम्यक प्रकारे न्यासहा संन्यासहा. संन्यास धर्मामध्ये कुठल्याही प्रकारची कर्म अवशिष्ट राहत नाही. संध्या केली काय आणि न केली काय, निश्चय गुणले पती विचारताम को विधी को निषेधा. ज्यांना कुठल्याही प्रकारचं कर्म नाही, सात्विक कर्म नाही, राजस कर्म नाही आणि तामस कर्म नाही, या त्रिगुणामधून जी मुक्त झालेली जे निश्चय गुण झालेले त्यांना कुठल्याही प्रकारचा विधी नाही आणि कुठल्याही प्रकारचा निषेध नाही. संन्यासानी कुठल्याही प्रकारचा संग्रह करायचा नाही. आणि एका गावामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही. दंड धारण करायचा आहे. हा दंड म्हणजे संन्यासांचा नारायण स्वरूप असतो. दंड ग्रहण मात्रेण नरो नारायण भवेत. अग्नीला स्पर्श करायचा नाहीये संन्यासानी. जी भिक्षेमध्ये येईल ते ग्रहण करायचे. करतल भिक्षा तरुतल वासहा. हातामध्ये जेवढं बसेल तेवढं ग्रहण करायचंय. आणि कुठे जर राहायचं असेल तर झाडाच्या आश्रयाला, वृक्षाच्या आश्रयाला जाऊन राहायचंय. म्हणजे कुठल्याही प्रकारची संपत्ती जवळ ग्रहण करायची नाही, कुठल्याही प्रकारचा आश्रम स्वतःचा तयार करून ठेवायचा नाही. आणि काय करायचं असेल तर या पृथ्वी तळावरती विचरण करायचे. पुन्हा वानप्रस्थाश्रमाला आणि ब्रह्मचर्य आश्रमाला त्यांनी सांगितले, वेदो अनित्य मधी यताम तदुदितम कर्मस्वदुष्टी यताम तेने शस्य विधी यताम पचते काम्ये मतिस्त्यज्यताम पापौघ परिधूयताम भवसुखे.

त्याग करायचा आहे. आणि जेव्हा मनामध्ये वैराग्य निर्माण होईल तेव्हा त्याच क्षणी घरातून बाहेर जायचे. पुढे आचार्य शब्दाची व्याख्या करताना ते सांगतात आचिनोतीचे शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमप्य आचार्य दिसतो तमाचार्य प्रत्यक्षते. आचार्य कोणाला म्हणायचं? आचार्य फक्त शंकराचार्यांना म्हणतो. भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य. आचार्य शब्दाची व्याख्या करताना ते म्हणतात आचिनोतीचे शास्त्रार्थम जी सहा शास्त्र सांगितलेले न्याय वैशेषिक सांख्य योग मीमांसा आणि वेदांत या सहा शास्त्रांचं अर्थ ग्रहण करायचंय. आचिनोतीचे शास्त्रार्थम आणि ते नुसतं ग्रहण करायचं नाही आचार्य म्हणजे स्वतःच्या आचरणामध्ये आणायचे. आचार्य स्थापयत्यपि केवळ दुसऱ्यांना ज्ञान द्यायचं नाही पहिल्यांदा स्वतःला स्वतः आचरण करायचं नंतर दुसऱ्यांना सांगायचं. जे स्वतः आचरण करतात आणि दुसऱ्याला सांगतात त्यालाच धर्म म्हणतात. अक्कलकोट स्वामींच्याकडं एक बाई आली बालकाला घेऊन स्वामींच्याकडे आली आणि स्वामींच्याकडे आल्यानंतर म्हणली महाराज हा माझा बालक फार गुळ खातो म्हणतो आणि त्याचं पोट दुखायला लागतं पोटात जंत व्हायला लागतात. तेव्हा अक्कलकोट स्वामींनी विचार केला की बाई काय हरकत नाही त्याचं गुळ खाणं बंद होईल म्हणले आठ दिवसानंतर ये म्हणले तुमच्याकडे. तेव्हा त्या बाईला कळे ना स्वामींनी आजच काय गुरुमंत्र द्यायचा ते आजच द्यायचा होता पुन्हा आठ दिवसानंतर कशाला बोललो. तेव्हा स्वामींनी आठ दिवस जर काय केलं असेल तर स्वतः गुळ खाण्याचं बंद केलं आणि आठव्या दिवशी त्या बाईला सांगितलं बाई तुझ्या मुलाने गुळ खाणं बंद केलं का? ती म्हणली हो महाराज पहिल्या दिवशीपेक्षा आठ दिवसांमध्ये बरंच फरक पडलेला आहे. तेव्हा त्या बाईने स्वामींना विचारलं अहो तुम्ही आठ दिवसानंतर मला का बोलवलं? तेव्हा ते म्हणले की बाई तुझ्या मुलाला उपदेश करण्याच्या पूर्वी मला ते आचरणात आणायला पाहिजे. मी पहिल्यांदा गुळ खाणं बंद केलं पाहिजे तेव्हाच माझ्या बोलण्याचा उपयोग त्या मुलाच्यावरती होणार. आचार्य स्थापयत्यपि केवळ दुसऱ्याला ज्ञान द्यायचं नाही काय म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. लोकांना ज्ञान सांगणं फार सोपं आहे पण स्वतः आचरणात आणणं फार अवघड. म्हणून आचार्य शब्दाची व्याख्या करताना आचार्य स्थापयत्यपि स्वयमपि आचार्य दिसतो तमाचार्यं प्रत्यक्षते त्यांनाच आचार्य म्हणलेले. भीष्माचार्य ज्ञानाचा उपदेश युधिष्ठिराला करतायत आणि हे युधिष्ठिराला उपदेश करत असताना ही द्रौपदी एकदम खुदकून हसलेली मध्ये. भीष्माचार्यांनी द्रौपदीच्याकडे पाहिलं आणि द्रौपदीच्याकडे पाहिल्यानंतर बाई तू हसलीस का? तेव्हा ती म्हणली नाही महाराज मध्येच मला हसायला आलं. तेव्हा ती म्हणले तू कशी हस्तिनापूरची साम्राज्ञी नित्यानित्य वस्तूचा विवेक तुझ्या ठिकाणी. तेव्हा द्रौपदी तू अशी हसणार नाही निश्चित तुझ्या मनामध्ये काहीतरी संशय आला असला पाहिजे. तेव्हा ही द्रौपदी घाबरायला लागली नाही म्हणली महाराज असं मला इतकिंचित हसायला आलं पण महाराज माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही. तेव्हा भीष्माचार्यांनी हटवला द्रौपदी तुझ्या मनात जे काय असेल ते सांग म्हणे कारण तू अशी हसणार नाहीस. तेव्हा द्रौपदी म्हणली की आता भीष्माचार्यांना सांगायलाच पाहिजे कारण आज पितामह मनामधील जे काही संशय आहेत त्या संशयाचं निराकरण जर कोण करणार असेल भीष्म पितामह करणार आहे. तेव्हा ही द्रौपदी भीष्माचार्यांना म्हणायला लागली की महाराज भर कौरवांच्या सभेमध्ये दुःशासनांनी मला विणेला धरून आणलं होतं त्या ठिकाणी माझ्या वस्त्रावरती हात घातलेला होता तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता? मी सगळ्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे पाहिलं पांडवांच्याकडे पाहिलं पहिल्यांदा माझे पतिदेव या ठिकाणी. पती म्हणजे पत्नीचं रक्षण करणारे त्यांना पती म्हणतो पाती ती पती. जेव्हा पतीने सुद्धा मान खाली घातलेली तेव्हा गुरूंच्याकडे पाहिलं मी ज्यांनी शस्त्रास्त्र विद्येचं ग्रहण केलेलं आहे अशा भीष्माचार्यांच्याकडे पाहिलं तेव्हा भीष्माचार्यांनी सुद्धा खालीमान घातलेली. कृपाचार्यांच्याकडे पाहिलं कृपाचार्यांनी सुद्धा खालीमान पाहिलेली. धनुर्विद्येचा अभ्यास ज्यांच्याकडे ग्रहण केलेला आहे असे द्रोणाचार्य त्या ठिकाणी होते द्रोणाचार्यांनी सुद्धा खालीमान घातलेली. तेव्हा या द्रौपदीने विचार केला जोपर्यंत हातामध्ये वस्त्र होते तोपर्यंत भगवंत त्या ठिकाणी आलेले नाहीत.
कारण द्रौपदीला स्वतःच्या वरती अहंकार होता. जोपर्यंत मला माझी लज्जा सांभाळता येईल तोपर्यंत सांभाळावी म्हणून या द्रौपदीने जर काय केलं असेल तर वस्त्र हातामध्ये धारण केलेले होते आणि सगळ्यांच्या

0: पाहत होती. या कौरवांच्या कलमशापासून माझं कोण संरक्षण करील म्हणून द्रोणांच्याकडे पाहते, द्रोणाचार्यांच्याकडे पाहते, कृपाचार्यांच्याकडे पाहते, भीष्माचार्यांच्याकडे पाहते, पाची पांडवांच्याकडे पाहते. पण कोणीही रक्षण करण्यास त्या ठिकाणी तयार नव्हतं. तेव्हा द्रौपदीने जर काय केलं असेल, हातात वस्त्र सोडलं आणि दोन्ही हात वर्त करून हे गोविंद राखो शरण अब तो जीवन हरे, भगवंताचा धावा केलेला आहे आणि भगवंतानी स्वतः वस्त्र रूपाने त्या ठिकाणी द्रौपदीचं रक्षण केलेलं आहे. तेव्हा ही द्रौपदी म्हणते, महाराज तुम्ही आता धर्माचा उपदेश करता पण भर कौरवांच्या सभेमध्ये तुमचा धर्म कुठे गेला होता. तेव्हा भीष्माचार्याने सांगितलं, बाई तुझं म्हणणं अगदी खरं आहे पण त्या ठिकाणी मी दुर्योधनाच्या स्वाधीन होतो आणि दुर्योधनाच्या घरचा अन्न मी खाल्लेलं होतं. काय जसे खावे अन्न तसं होतं मन आणि जसे प्यावे पाणी तशी होती वाणी. दुष्टांच्या घरचं अन्न खाल्लेलं होतं आणि माझी बुद्धी सुद्धा दुष्ट झालेली होती. तेव्हा द्रौपदी अनेक दिवस झालेले आहेत, संपूर्ण कौरवकुलाचा नाश झालेला आहे, तेव्हापासून मी या बाणशैलीवर पडलेले. त्याचं कारण हे की दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लेलं आहे आणि त्या अन्नाचा एक रक्ताचा कण सुद्धा माझ्या शरीरात राहता कामा नये म्हणून या बाणशैलीवरती या शरशैलीवरती मी पहुडलेलो आहे. द्रौपदीनी भीष्माचार्याने नमस्कार केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
2: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पहाटेच स्वामी समर्थ अक्कलकोटच्या बाहेर पडले। त्यांचे सेवेकरी त्यांच्या बरोबर होते। दत्तजयंतीचा उत्सव स्वामींची महापूजा करून साजरा करायचा असं खरं तर त्यांच्या परमभक्तांनी अगोदरच ठरवून ठेवलं होतं। परंतु स्वामी पहाटेच अक्कलकोटच्या बाहेर पडले हे ऐकून त्यांचं मन खट्टू झालं। तरीही त्या परमभक्तांनी ठरवलं की स्वामी कुठेही असोत आपण त्यांचा शोध घ्यायचा, म्हणून ते सुद्धा अक्कलकोटच्या बाहेर पडले। काही अंतर चालून गेल्यावर त्या परमभक्तांना स्वामी एका वडाखाली बसलेले दिसले। ते धावत धावत गेले आणि स्वामींपाशी स्तब्धपणे उभे राहिले। स्वामींच्या भोवतीचा भक्तांचा जत्था आता वाढला होता। स्वामी जागेवरून उठले आणि पुन्हा चालू लागले। सेवेकरी आणि परमभक्त हे देखील स्वामींच्या पाठोपाठ चालू लागले। सकाळपासून चालत चालत स्वामी कुठे जात आहेत ह्याचा कुणालाच थांग पत्ता लागत नव्हता। स्वामी कुणा अज्ञात भक्ताचा शोध घेत आहेत हे मात्र त्यांच्या व्याकुळ डोळ्यांकडे पाहिल्यावर भक्तांना जाणवलं। संध्याकाळ दाटून आली, रात्र कोंदाटू लागली। वरलं आभाळ नक्षत्रांनी गच्च भरलं। मार्गशीर्ष पौर्णिमेचं लख चांदण पसरलं होतं। भक्तांच्या लक्षात आलं स्वामींचं तेज असं काही फाकू लागलं आहे की पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवला आहे की पृथ्वीवर उगवला आहे असा संभ्रम पडावा। अचानकपणे चार कुत्री आणि एक गाय स्वामींच्या भोवती फिरू लागली। स्वामी स्तब्ध उभे राहिले। इतक्यात समोरून एक दत्तभक्त गोसावी येताना लोकांनी पाहिला। त्याला पाहता क्षणी स्वामींचे डोळे लकाकले। स्वामी त्याचाच शोध घेत होते। तो गोसावी स्वामींना पाहून धावत धावत आला आणि स्वामींच्या चरणांवर आपलं मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांचे चरण त्या गोसाव्याने धुतले। त्याने मान वर करून पाहिलं, साक्षात श्री दत्तप्रभू आपल्या समोर उभे आहेत ह्याची त्याला खात्री पटली। त्या गोसाव्याची तपश्चर्या आज पूर्ण झाली होती आणि दत्तजयंतीच्या ह्या शुभ वेळेला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या साक्षीने स्वामींनी केवळ गोसाव्यालाच श्री दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिलं नव्हतं, तर आपले सेवेकरी आणि परमभक्त यांना सुद्धा श्री दत्तात्रेयाचं दर्शन घडवलं होतं। स्वामींच्या जटेतल्या गंगेने तो गोसावी चिंब भिजला। स्वामींचे कृपाशीर्वाद त्याला मिळाले होते। त्याची तपश्चर्या फळाला आली होती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तपश्चर्या नेहमीच फळाला येते असं नाही, परंतु परमेश्वराला वाटलं की ह्या वेड्या परमभक्ताची आपण भेट घ्यावी, तर तपश्चर्या फळाला आल्याशिवाय राहत नाही। याचा अर्थ असा की त्यासाठी परमभक्ताला देवभाषा अवगत व्हायला हवी, देवसंवाद साधता यायला हवा, तरच परमेश्वराला वाटेल आपल्याशी एवढं सुंदर बोलणाऱ्या आपल्या भक्ताला आपण स्वतः जाऊन दर्शन द्यायला हवं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.